0: बुचलैनारगै मानानो हाके मासखलाय खलायने दिनै दाखखते बुखखसं म हाके मासखलायनो जाय जायखे सारे मानखे ते जाय जायखे नायकानि खलाय मानखे गाहामखे फलिरिउ मानानो हिनै खा खलायउ
1: आसुक जरा लेला माने जरा तांगि दिबो मासखलाय खलाय मानो ते कखते थानै सामानि नखनार जखा लेला माने जरा वताबखनाबादि शिवमोग निखरांग जादनी रचापानी रचामोग